दुख दारू सुख रोग भया जा सुख ताव न होई। तू करता करना मैं नाही, जा हो करी न होई।